काही राणी घेते कामी घेऊ म्हणे प्रत्येक वेळी काय त्यांना काही कथा येतो ते म्हणे तिथला कुठे की आणला कुठे त्या होता तर काही म्हणजे या अंगाने ते सुद्धा